0: लगी को तीन तंते अलगा फिर के नफकाते ये जितुन रद्द लगा गावी लफनु काई ये इंतुरे सिने गा इंतुरे सिने गा इंतुरे सिने गा इंतुरे सिने गा
1: ईशु
0: ओ देश तुन रिवधे कसोत स्ताते गुभु दियत स्ताते रिवधे इंदल दल तू हिं को तू गोत ताते हिलल तू देरता ते हिं सर तू सदीन तू हिं दल तू दादा गाजर थी दबा हरीफ तो दू सभा तपा भी वा इन सभा गोत में का तू हरा